0: मृत्युंजय वृषभध्वज शूलिन
1: मृत्युंजय वृषभध्वज शूलिन
0: गंगाधर मृदमदनारे
1: हर शिव शंकर
0: गौरीशम
1: वंदे गंगा
0: धरमीशम
1: शिवरुद्रम पशुपतिम
0: मीशानाम If you say Pashupati, then the ma goes with the Ishanam, so it becomes Mishanam.
2: Když říkáte Pashupati, tak to ma potom jde k tomu Mishanam.
0: Or if you say Pashupatim, then it's Ishanam.
2: A nebo řeknete Pashupatim, pak je to Ishanam.
0: Pashupati Mishanam kalaye
1: Kalaye
0: Kashipurinatham